0: देशस्य राष्ट्रपतिना यू मिन आंग लाइंग इत्यनेन सह मेलनं कृतवान् सामाजिकान्तर्जालीये पटले डॉक्टर जयशंकरः दीर्घकालं यावत् द्विपाक्षिकं सहकारं सुदृढं कर्तुं म्यांमार देशस्य राष्ट्रपतेः सकारात्मक भावस्य प्रशंसाम् अकरोत् सः अवदत् यत् सः शान्तेः प्रगतेः समृद्धेः च सहभागित्वम् इतोपि सुदृढं कर्तुं प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह श्रीलाइंग वर्यस्य मेलनस्य प्रतीक्षायाम् अस्ति उभयोः देशयोः मध्ये ऐतिहासिकानां सभ्यतानां च सम्बन्धान् दृढीकरणाय राष्ट्रपतिः श्वः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह चर्चिष्यति पूर्वं ह्यः म्यांमार देशस्य राष्ट्रपतिः बिहारस्य गयायां गत्वा महाबोधि मन्दिरे प्रार्थनां कृतवान् अवधेयं यत् राष्ट्रपतिः ह्लाइंगः पञ्चदिवसीय भारत यात्रायाम् अस्ति दिल्ल्यारक्षिबलस्य विशेष प्रकोष्ठेन पाक आईएसआई मुंबई अंडरवर्ल्ड्स जालेत्यस्य आदेशेन कार्यं कुर्वन्तः अष्टौ अभियुक्ताः निगडिताः वार्ताहरान् संबोधयन् दिल्ल्यारक्षिबलस्य विशेष प्रकोष्ठस्य विशेष सीपी अनिल शुक्लः अवदत् यत् अभियुक्ताः दिल्लीनगरस्य महत्वपूर्ण स्थानेषु सुरक्षाकर्मचारिषु च आक्रमणं कर्तुं नियुक्ताः आसन् सः अवदत् यत् तैः सह शस्त्राणि विस्फोटकानि च प्राप्तानि सन्ति श्रीशुक्लः सूचितवान् यत् अभियुक्ताः सीमापार निर्वाहकानां निर्देशानुसारं कार्यं कुर्वन्तः आसन् ते दिल्ली महाराष्ट्र पुणे नगरेभ्यः निगडिताः बैडमिंटन क्रीडायां सिंगापुर ओपन टूर्नामेंट इति स्पर्धायां भारतस्य सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग सेट्टी इत्यनयोः युगलं निर्णायक चक्रे प्रविष्टम् उपांत्य चक्रे भारतीय दलेन दक्षिण कोरिया दलं पराजितम् महिलानां अंतर्राष्ट्रीय विंशतिं प्रति विंशतिः द्वितीया क्रिकेट क्रीडायां भारत इंग्लैंड दलयोः मध्ये गत सायं जातायां स्पर्धायां इंग्लैंड दलेन भारतं 26 धावनांकैः पराजितम् आईपीएल क्रिकेट क्रीडायां गुजरात टाइटंस दलं अद्य अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे निर्णायक स्पर्धायां रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन सह स्पर्धिष्यति स्पर्धायाः आरम्भः सायं 7:30 भविष्यति प्रियाः श्रोतारः संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः FM गोल्ड प्रवाहिकातः अद्य रविवासरे मध्याह्ने 12:30 भविष्यति भवन्तः सर्वे श्रोतुं प्रभवन्ति इति वार्ताः
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರ FM 103.5 ಹಾಗೂ 101.4 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಗಳಲ್ಲಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ಹಾಗೂ ಶಿವಮೊಗ್ಗದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗ್ತಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಈಗ ಸಮಯ 7:33 ಶ್ರೋತೃಗಳೇ ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10:55 ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ರಾಷ್ಟವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾಡುವ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಭಾಷಣದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನ ಕೇಳುವಿರಿ ಇನ್ನು ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11:30 ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕನ್ನಡ ಅನುವಾದ ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ರಾಷ್ಟದ ಜನತೆಯೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ಮನದ ಮಾತು ಕನ್ನಡ ಅವತರಣಿಕೆಯ ಅನುವಾದವನ್ನ ಕೇಳುವಿರಿ

0: ಒಂದು ಚಿನ್ನದ ಗೀತೆಯನ್ನ ಕೇಳಿದ್ವಿ ಅಲ್ವೇ ಇಲ್ಲಿಗೆ. ಇಂದಿನ ಅಂದ್ರೆ 7:45 ಚಿನ್ನದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸುವಂತಹ ಸಮಯ ಕೂಡ ಆಯ್ತು. ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ತಡವಾಗಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಿರುವ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಶ್ರೋತೃಗಳಿಗಾಗಿ. ಜೂನ್ ತಿಂಗಳು ಆರಂಭ ಆಗ್ತಿದೆ, ಬೇಸಿಗೆ ರಜೆ ನಂತರ ಶಾಲೆಗಳು ಮತ್ತೆ ಶುರುವಾಗ್ತಿವೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಂದಿನ ವಿಚಾರ, ಇಂದಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಯಾವ ವಿಷಯಗಳನ್ನ ಹೆಚ್ಚು ಕಲಿಸಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನ ನನ್ನೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8:30 ಒಳಗಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಂದೇಶಗಳು ನನ್ನನ್ನು ತಲುಪಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈಗ ಸಮಯ ಆಗ್ತದೆ 8:00. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಸಮಾಚಾರ ಪ್ರಭಾತನ ಆಲಿಸಲಿದ್ದೀರಿ.
1: ಸೋಲಾರ್ ಪವರ್ ಬಿಜಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ ಕರ್ನೆ ಕಾಜಿ ಹೇ
2: ಇಸ್ಸೆ ಆಪ್ಕಾ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಬನ್ ಜಾತಾ ಹೇ ಮಾನೆ ಬಿಜಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ ಔರ್ ಅತಿರಿಕ್ತ ಬಿಜಲಿ ಪೈದಾ ಹುಯಿ ತೋ ಬಿಜಲಿ ಗ್ರಿಡ್ ಕೋ ಬೇಚ್ ಕರ್ ಪೈಸೆ ಭೀ ಕಮಾ ಸಕ್ತೆ ಹೇ ತೋ ಬೈಠೆ ಕ್ಯೂ ಹೋ ಅಭೀ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕರೋ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ .gov.in ಪರ್
3: ಹರ್ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್.
4: ನಮಸ್ಕಾರ, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं लवलीन निगम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सुबह 11 बजे आकाशवाणी पर मन की बात कार्यक्रम में अपने विचार साझा करेंगे. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, ऑपरेशन सिंदूर के दौरान भारतीय नौसेना ने पाकिस्तानी नौसेना को बंदरगाहों में दुबके रहने को किया था मजबूर. म्यांमार के राष्ट्रपति ऊ मिन औलाइन 5 दिन की भारत यात्रा पर नई दिल्ली पहुंचे. कल बिहार के गया में महाबोधि मंदिर में की थी पूजा अर्चना. सरकार ने पेट्रोल डीजल और विमान ईंधन पर निर्यात शुल्क संशोधित किया, नया शुल्क कल से लागू. मौसम विभाग का बुधवार तक केरलम माहे तमिलनाडु पुदुचेरी और कराईकाल में मूसलाधार बारिश का अनुमान. और आईपीएल क्रिकेट के फाइनल में आज शाम अहमदाबाद में गुजरात टाइटंस का सामना मौजूदा चैंपियन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु से होगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सुबह 11 बजे आकाशवाणी पर मन की बात कार्यक्रम में देश विदेश के लोगों से विचार साझा करेंगे. मासिक रेडियो कार्यक्रम की ये 134वीं कड़ी होगी. कार्यक्रम का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के समूचे नेटवर्क, आकाशवाणी समाचार वेबसाइट और न्यूज ऑन AIR मोबाइल ऐप पर किया जाएगा. इसका सीधा प्रसारण आकाशवाणी समाचार, दूरदर्शन समाचार, प्रधानमंत्री कार्यालय तथा सूचना और प्रसारण